नाचे नाचे कोई वहा आहा नाचे नाचे सारे हंसी आहा नाचे नाचे सारे जवा आहा नाचे नाचे।